गुरु दर्शन संत प्यारे जियो रहो, तेरा मुख सुहावा जियो सहज तुन वाणी, चिर होए देखे सारंग पानी, धन सो देश

तेजो सखाली शीतल पबना सहज केल रंग करना जियो साबोध दीजे जित विसरे नाही सा मत दीजे जित तुद त्याही सास सास